0: Om Namah Shivaya. You're listening to Shaivam.org radios. 24/7 spiritual channels from Shaivam.org. Om Namah Shivaya.
1: Dear listeners of Shaivam.org, the following is Gangadhara Ashtakam, presented by Dr. M. Gokulakrishna Iyer.
2: Maulav Ganga Shashankav, Karacharanatale Shitalanga Bhujangaha, Vame Bhage Dayardra, Himagiritanaya Chandanam Sarvagatre, Itham Shitam Prabhutam, Tavakanakasabha Nathavodham Kvashaktihi, Chitte Nirveda Tapte, Yadi Bhavati Nate Nityavaso Madhiye, Gangamvari Manohari Murari Charanachyutam, Tripurari Shirashchari Papahari Punatumam, Vidyavitaranashilam, Vidyadhisham Virinchi Harivandyam, Vishwadhika Vibudhedyam, Vijayopasyam Vinaumi Vishakantham, Shrimat Kshiratarangini Tatagate, Punye Virinchef Pure, Nityam Sannihitam Kilakalayitum, Kshirabhishekadaram, Shrigarutmata Vallika Sahacharam, Margesahayam Drunam, Shrimat Dikshita Vipradaivatavaram, Sanchintaye Shankaram, Shrimad Appaya Dikshitendra Rachitasya, Gangadharashtakasya, Prathama Shlokaha. Shlokesmin Samudramathana Samaye, Halahala Visharaja Prasarana Rupam, Arthimapadhyamananam Brahmadidevanam, Arthihantaram, Tadvishashinam, Bhagavantam, Nilakantham Stuvanti, Dikshitendraha. Evam Bhavati Shlokaha. Kshiram Bhonidhi Manthanod Bhavavishat, Sandahyamanan Suran, Brahmadin Avalokya Karunaya, Halahalakhyam Visham, Nishankam Nijalilaya Kabalayan, Lokan Rarakshadarat, Artatrana Parayanas Bhagavan, Gangadharome Gatihi, Iti. Anvayaha Evam Bhavati, Kshiram Bhonidhi Manthanod Bhavavishat, Sandahyamanan, Brahmadin Suran, Karunaya Avalokya, Yaha, Halahalakhyam Visham, Nishankam Kabalayan, Nija Lilaya, Lokan Adarat Raraksha, Saha, Artatrana Parayanaha, Bhagavan Gangadharaha, Megatihi, Iti. Shlokespin Prayuktaha, Ekaikopi Shabdaha, Shrimad Bhagavatasya, Ashtamaskandhasya, Saptamadhyayasya, Katipaya Shlokanam Saraha, Shrimad Bhagavatasya, Ashtamaskandhasya, Saptamadhyaye Pratipaditam, Samudramathana Samaye, Halahala Visharaja Prasaranavrittantam Sangrinhanti, Yaha, Halahalakhyam Visham Kabalayan, Nijalilaya, Lokan, Adarat Raraksha, Saha, Artatrana Parayanaha Bhagavan Gangadharaha Megatihi Iti. Yaha Arakshyamananam Sharanyaha Halahalakhyam Visham Kshirabdhehe Surabhyadina Mavirbhavat Purva Mavirbhutam Yadravyam Tat Kabalayan Asgena Grinhan Nijalilaya Atmiyena Vilasena Lokan Pranaparipsun Sakaladeva Suradin Adarat Yatnat Raraksha Sahabhutabhavanaha Artatrana Parayanaha Bhagavan Gangadharaha Megatihi Tatra Garalabhakshane Hetumahu Kshiram Bhonidhi Manthanod Bhavavishat Sandahyamanan Brahmadin Suran Karunaya Avalokya Iti Kshiram Bhonidhi Manthanod Bhavavishat Ugravegat Garat Sandahyamanan Brisham Bhitanityarthaha Brahmadin Brahmavishnvadin Suran Devan Karunaya Tad Dukha Prahane Chaya Avalokya शरणागतांस्तान् दृष्ट्वा इत्यर्थः। कथं तत् उग्रवेगम् असह्यं च विषं भगवान् कबलयामास इत्याहुः निःशङ्कम् इति। शङ्का त्रासः, तस्याः अभावः निःशङ्का। निःशङ्कम् इति क्रियाविशेषणमव्ययम्। इयं च कथा एवं कथ्यते श्रीमद्भागवते षष्ठे चाक्षुषे मन्वन्तरे देवसम्भूत्यां वैराजस्य पुत्रत्वेन भगवान् नारायणः अजितरूपेण अवततार। समुद्रमथनसमये कूर्मावतारेण मन्दरं स्वपृष्ठे धृत्वा देवासुरसाहाय्यं चक्रे। तत्रैव पुनरपि अजितावतारेण स्वपाणिभ्यां क्षीराब्धिं मथित्वा साहाय्यं चक्रे। अमृतार्थं देवासुरैः समुद्रमथनस्य हेतुं पृष्टे सति परीक्षिता राज्ञा तत्कथां वक्तुमारेभे शुकब्रह्म। अमृतावाप्त्यर्थं समुद्रं मथनद्भिरपि देवासुरश्रेष्ठैः न तस्मादमृतं जज्ञे। तस्मात् भगवान् अजितः स्वयं तं मथितुमारेभे इत्युक्तम्। मथ्यमानात् तथा सिन्धोः देवासुरवरूथपैः यदा सुधा न जायेत निर्ममन्थाजितस्वयं मेघश्यामः कनकपरिधिः कर्णविद्योत विद्युत् मूर्ध्निभ्राजद्विलुलितकचस्रग्धरो रक्तनेत्रः जैत्रैर्दोर्भिः जगदभयदैर्दन्दशूकं गृहीत्वा मथ्नन्मथना प्रतिगिरिरिवा शोभताथो धृताद्रिः इति। अजितमथनादेव समुद्रात् द्रव्यततिर्जज्ञे आदौ हालाहलाख्यं विषं जज्ञे इत्याह। निर्मथ्यमानादुदधेरभूद्विषं महोल्बणं हालहलाह्वमग्रतः सम्भ्रान्तमेनोन्मकराहि कच्छपात् तिमिद्विपग्राह तिमिङ्गिलाकुलात् तदुग्रवेगं दिशि दिश्युपर्यधः विसर्पदुत्सर्पदसह्यवीर्यम् इति। अतिभीषणं तं विषराजं सोढुमक्षमाः देवादयः किं चक्रुः इत्युच्यते। तदुग्रवेगं दिशि दिश्युपर्यधः विसर्पदुत्सर्पदसह्यवीर्यं भीताः प्रजा दुद्रुवुरङ्गसेश्वराः अरक्ष्यमाणाः शरणं सदाशिवम् इति। ननु विष्णुवतारभूतस्य भगवतः अजितस्य साहाय्ये सत्यपि तेन हरिणा अरक्ष्यमाणाः देवादयः किमिति सदाशिवं प्रति दुद्रुवुः। गर्भक्षणे तस्यैव इतरासाध्यकर्मकरत्वात् अयमेव व्यासाचार्याणामाशयः ब्रह्मतर्कस्तवे प्रतिपादितः श्रीमदप्पय्यदीक्षितेन्द्रैः। गङ्गाधृता न भवता शिवपावनीति नास्वादितो मधुर इत्यपि कालकूटः संरक्षणाय जगतां करुणातिरेकात् कर्मद्वयं कलितमेतदनन्यसाध्यम् इत्यनेन श्लोकेन। अत्र मध्वाचार्यादिभिर्वैष्णवाचार्यैः रुद्रस्य यशसोऽर्थाय स्वयं विष्णुर्विषं प्रभुः न सञ्जहरे समर्थोऽपि वायुं चोचे प्रशान्तये इत्याद्युक्तं वचनजातम् अपास्तम्। भगवतो नारायणस्य अचिन्त्याद्भुतगुणमहिमविभूतिवैभवनिरूपणपरे श्रीमद्भागवते प्रबन्धे परब्रह्मकोटिभूतः सदाशिवोऽपि स्तुतः इति स्फुटमेव। वायुं चोचे प्रशान्तये इति कालकूटभक्षणादपि शिवस्य सुखितत्वे वायुदेवसहायत्वोपन्यासः क्वचिदपि न पुराणेषु श्रुतः। कालकूटभक्षणसमर्थत्वे तद्भक्षणादपि सुखितत्वे च हेतुः शिवस्य पराक्रमः इत्येव व्यासाचार्याणाम् उक्तिः। तत्र वायुदेवसहायत्वकथनं व्यासाचार्यैः नोक्तम् इति निश्चप्रचमेव। श्रीवैष्णवाचार्याः अपि स्वग्रन्थेषु क्वचिदपि वायुना विशासनं न प्रोचुः, अपि तु सदाशिवात् पूर्वं विष्णुना हालाहलविशासनं तदवशिष्टबिन्दुमात्रस्यैव विषस्य शिवेनास्वादनं। तस्मात् ಸದಾಶಿವಾದ್ ವಿಷ್ಣೋರುತ್ತಮತ್ವಂ ಚ ಪ್ರತಿಪಾದಯಂತಿ ಕೇಚಿತ್ ಶ್ರೀವೈಷ್ಣವಾಚಾರ್ಯಾಃ. ಅತ್ರ ಸೇಶ್ವರಾಃ ಇತಿ ಪದಂ ಸಹೇಂದ್ರಾಃ ಇತಿ ವ್ಯಾಖ್ಯಾತಂ ಸತ್ಯಧರ್ಮತೀರ್ಥೈಃ ತದಪ್ಯಪಾಸ್ತಂ. ಅತ್ರ ಈಶ್ವರಶಬ್ದಃ ವಿಷ್ಣವತಾರಭೂತಂ ಭಗವಂತಂ ಅಜಿತಂ ದ್ಯೋತಯತೀತಿ ಭಾಗವತವಚನಾತ್ ವಾಯುಪುರಾಣವಚನಾಚ್ಚ ಸ್ಪಷ್ಟಂ. ವಾಯುಪುರಾಣಸ್ಯ ಚತುಃಪಂಚಾಶೇಧ್ಯಾಯೇ ಬ್ರಹ್ಮಾಂಡಂ ಪ್ರತಿ ದೇವಾದೀನಾಂ ವಚನಂ. ವಿಷೇಣೋತ್ತಿಷ್ಠಮಾನೇನ ಕಾಲಾನಲಸಮತ್ವಿಷ ನಿರ್ದಗ್ಧೋ ರಕ್ತಗೌರಾಂಗಃ ಕೃತಃ ಕೃಷ್ಣೋ ಜನಾರ್ದನಃ ದೃಷ್ಟ್ವಾ ತಂ ರಕ್ತಗೌರಾಂಗಂ ಕೃತಂ ಕೃಷ್ಣಂ ಜನಾರ್ದನಂ ಭೀತಾಃ ಸರ್ವೇ ವಯಂ ದೇವಾಃ ತ್ವಾಮೇವ ಶರಣಂ ಗತಾಃ ಇತಿ. ಅತ್ರ ಕೃಷ್ಣಜನಾರ್ದನ ಪದಪ್ರಯೋಗಃ ಭಗವಂತಂ ಅಜಿತಂ ದ್ಯೋತಯತಿ. ದೇವೈಃ ಶರಣೀಕೃತಸ್ಯ ಬ್ರಹ್ಮಣಃ ತಾನ್ ಪ್ರತಿ ಪ್ರತ್ಯುಕ್ತಿಃ ತಸ್ಯ ವಿಷ್ಣುರಹಂ ಚಾಪಿ ಸರ್ವೇ ತೇ ಸುರಪುಂಗವಾಃ ನ ಶಕ್ನುವಂತಿ ವೈಸೋಢುಂ ವೇಗಮನ್ಯೇತು ಶಂಕರಾತ್ ಇತಿ. ಅನೇನ ವಿಧಿಹರ್ಯಾದಿಭಿರಪ್ಯಸಾಧ್ಯೇ ಕರ್ಮಣಿ ಶಿವಸ್ಯ ಸುಖವಿಧಾಯಕತ್ವಮುಕ್ತಂ. ಹಾಲಾಹಲ ವಿಷರಾಜಾಶನೆ ಸಕಲಪುರಾಣವಚಃ ಪ್ರಖ್ಯಾಪಿತಸ್ಯ ಶಿವಪ್ರಭಾವಸ್ಯ ಅನಾದೇಯಃ ವೇದವೈದಿಕದ್ರೋಹಃ ದೇವತಾದ್ರೋಹಿಶ್ಚ. ತತ್ಗರಲಭಕ್ಷಣಸಮರ್ಥಂ ಸದಾಶಿವಂ ನಮಶ್ಚಕ್ರುಹೋ ದೇವಾಸುರಾಃ ಇತಿ ಭಾಗವತಸ್ಯ ಅಗ್ರಿಮೇ ಶ್ಲೋಕೆ ನಿರೂಪ್ಯತೆ. ವಿಲೋಕ್ಯ ತಂ ದೇವವರಂ ತ್ರಿಲೋಕ್ಯಾಃ ಭವಾಯ ದೇವ್ಯಾಭಿಮತಂ ಮುನೀನಾಂ ಆಸೀನಮದ್ರಾವಪವರ್ಗಹೇತೋಃ ತಪೋಜುಷಾಣಂ ಸ್ತುತಿಭಿಃ ಪ್ರಣೇಮುಃ ಇತಿ. ಅಸ್ಮಿನ್ ಅಧ್ಯಾಯೇ ಪ್ರಜಾಪತಿಭಿಃ ಕೃತಾ ಶಿವಸ್ತುತಿಃ ಅವಧೇಯ. ಸಾ ಹಿ ಬ್ರಹ್ಮವಿಷ್ಣು ಪುರೋಗಮೈಃ ದೇವಾಸುರೈಃ ಕೃತಂ ಶಿವಪ್ರಪದನಂ ದ್ಯೋತಯತಿ. ದೇವದೇವ ಮಹಾದೇವ ಭೂತಾತ್ಮನ್ ಭೂತಭಾವನ ತ್ರಾಹಿನಶರಣಾಪನ್ನಾನ್ ತ್ರೈಲೋಕ್ಯದಹನಾದ್ವಿಷಾತ್ ಇತಿ ಪ್ರಥಮಶ್ಲೋಕಃ. ಅತ್ರ ಪ್ರಜಾಃ ಶ್ರೀಪಾರ್ವತೀಪತಿಮೇವ ಹರಿಹರಯೋಃ ಅಭೇದವಿಷಯೇ ಸಂಶಯವಿಪರ್ಯಯಜನನಾರ್ಥಂ ಸಂಕಲಯ್ಯ ಸ್ತುವಂತಿ ಇತ್ಯೇವ ಅಸ್ಮಾಕಂ ಮತಂ. ತ್ವಚ್ಛರಣಾಪನ್ನಾನ್ ತ್ರೈಲೋಕ್ಯದಹನಾದ್ವಿಷಾತ್ ತ್ರಾಹಿ ಇತಿ ನಿಷ್ಕಲಂ ನಿಷ್ಕ್ರಿಯಂ ಶಾಂತಂ ನಿರವದ್ಯಂ ನಿರಂಜನಂ ಇತ್ಯಾದಿ ಶ್ರುತಿಸ್ಮೃತಿ ಸಂದೋಹ ಸಂಪ್ರತಿಪನ್ನಸ್ಯ ನಿರಸ್ತಕರ್ತೃಕರ್ಮಾದಿ ಭೇದ ಪ್ರಪಂಚಸ್ಯ ಅಖಿಲವಾಂಗ್ಮನಸಪಥಾತೀತಸ್ಯ ಸ್ತುತಿಗೋಚರೀಕರ್ತುಮಶಕ್ಯಸ್ಯ ನಿರ್ಗುಣಸ್ಯ ಶಿವತತ್ವಸ್ಯ ಪರಮಶಿವಶಬ್ದಿತಂ ಸಗುಣಂ ರೂಪಂ ಸ್ತುತೇರಸ್ಯಾಃ ವಿಷಯಃ. ತತ್ರ ತತ್ರ ಸ್ತುತಿಪದೈಃ ಹರಿರೇವತು ತದ್ಗತಃ ಸ್ತೂಯತೇತೋ ಯುಕ್ತಮೇವ ಗುಣಾಧಿಕ್ಯ ವಚೋಪಿತೋ ಇತಿ ಮಧ್ವಾಚಾರ್ಯೈಃ ಪ್ರಕಟಿತಃ ಆಶಯಃ ಅತ್ಯಂತಾಸಂಗತಃ. ದೇವತೈಕಾಮುದ್ದಿಶ್ಯ ಕೃತಾಂ ಸ್ತುತೌ ಸೈವ ದೇವತಾ ಸ್ತುತ. ಪ್ರಜಾಪತಿಭಿಃ ಕೃತಯಾ ಸ್ತುತ್ಯಾತುಷ್ಟಸ್ಯ ಶಿವಸ್ಯ ಪ್ರತಿಕ್ರಿಯಾಮಾಹ ಭಗವಾನ್ ಶ್ರೀಶುಕಃ ತದ್ವೀಕ್ಷ್ಯ ವ್ಯಸನಂ ತಾಸಾಂ ಕೃಪಯಾ ಭೃಷಪೀಡಿತಃ ಸರ್ವಭೂತ ಸುಹೃದ್ದೇವಃ ಇದಮಾಹ ಸತೀಂ ಪ್ರಿಯಾಂ ಅಹೋಬತ ಭವಾನ್ಯೇತತ್ ಪ್ರಜಾನಾಂ ಪಶ್ಯ ವೈಶಸಂ ಕ್ಷೀರೋದಮಥನೋದ್ಭೂತಾತ್ ಕಾಲಕೂಟಾದುಪಸ್ಥಿತಂ ಆಸಾಂ ಪ್ರಾಣಪರೀಪ್ಸೂನಾಂ ವಿಧೇಯಮಭಯಂ ಹಿಮೇ ಏತಾವಾನ್ ಹಿ ಪ್ರಭೋರರ್ಥಃ ಯದ್ದೀನ ಪರಿಪಾಲನಂ ಇತಿ. ಅತ್ರ ಏಕಚತ್ವಾರಿಂಶ ಶ್ಲೋಕವ್ಯಾಖ್ಯಾನೆ ಸತ್ಯಧರ್ಮತೀರ್ಥೈಃ ಪದ್ಮಪುರಾಣವಚನತ್ವೇನ ಆಮ್ನಾತಾಃ ದ್ವಾದಶ ಶ್ಲೋಕಾಃ. ಸದಾಶಿವಾತ್ಪೂರ್ವಂ ವಾಯುನಾ ಹಾಲಾಹಲವಿಷರಾಜಾಶನಂ ತದವಶಿಷ್ಟಬಿಂದುಮಾತ್ರಸ್ಯೈವ ವಿಷಸ್ಯ ಶಿವೇನಾಸ್ವಾದನಂ. ತಸ್ಮಾತ್ ಸದಾಶಿವಾತ್ ವಾಯೋರುತ್ತಮತ್ವಂ ಚ ಪ್ರತಿಪಾದಯಂತಿ. ಸರ್ವಮೇತದ್ವಚನಜಾತಂ ಪ್ರಮಾಣಮಿತಿ ವಾಚ್ಯಂ. ಪ್ರಾಚೀನ ಪದ್ಮಪುರಾಣಕೋಶೇಷು ಮಾಧ್ವೈರುದಾಹೃತವಚನಾನಾಮದರ್ಶನೇನ ತದ್ವಚನಾನಾಂ ಪ್ರಕ್ಷಿಪ್ತತ್ವಾತ್ ಏಷಾಂ ವಚನಾನಾಂ ಅಸ್ತಿತ್ವಶಂಕಾಕಲಂಕಿತತ್ವೇನ ನಿಶ್ಚಿತಪ್ರಮಾಣಾಭಾವಾಚ್ಚ. ಇತಿಹಾಸಪುರಾಣವಚನಾನಾಂ ಪ್ರತಿಪಾದ್ಯಮರ್ಥಮಾಚ್ಛಾದ್ಯ ಕಲ್ಪಿತಾರ್ಥಾಃ ಏವ ಮಧ್ವಾಚಾರ್ಯೈಃ ತದನುಯಾಯಿಭಿಶ್ಚ ತತಃ. ಏವಂ ದೇವಾದೀನ್ ಅನುಗ್ರಹೀತು ಕಾಮಃ ಭಗವಾನ್ ಚಂದ್ರಶೇಖರಃ ತಂ ಹಾಲಾಹಲಂ ವಿಷರಾಜಂ ಜಘಾಸೇತ್ಯಾಹ. ततः करतलीकृत्य व्यापिहालाहलं विषम् अभक्षयन् महादेवः कृपया भूतभावनः इति न तु मध्वाचार्य सत्यधर्मतीर्थोक्तरीत्या वायुभक्षणावशिष्टं विषराजं शिवः अपिबत्। अत्र नैवैतत्तात्पर्यं जग्धं तद्विषं भूषणत्वेन तद्गल एव स्थितमित्युक्तं। तस्यापि दर्शयामास स्ववीर्यं जलकल्मषः यच्चकार गले नीलं तच्च साधोर्विभूषणम् इति। भगवतः पराक्रममुद्वीक्ष्य देवाः तुष्टाः बभूवुः इत्युक्तम्। निशम्य कर्मतच्छम्भोः देवदेवस्य मीढुषः प्रजादाक्षायणी ब्रह्मा वैकुण्ठश्च शशंसिरे इति। भाषणमिदं प्रजापतिकृतायाः शिवस्तुत्याः पारायणेन समापयामि। श्रीप्रजापतय ऊचुः देवदेव महादेव भूतात्मन् भूतभावन त्राहिनः शरणापन्नान् त्रैलोक्यदहनाद्विषात् त्वमेकः सर्वजगतः ईश्वरो बन्धमोक्षयोः तं त्वामर्चन्ति कुशलाः प्रपन्नार्तिहरं गुरुं गुणमय्यास्वशक्त्यास्य सर्गस्थित्यप्ययान् विभो धत्से यदा स्वदृग्भूमन् ब्रह्मविष्णुशिवाभिधां त्वं ब्रह्मपरमं गुह्यं सदसद्भावभावनं नानाशक्तिभिराभातः त्वमात्मा जगदीश्वरः त्वं शब्दयोनिर्जगदधिरात्मा प्राणेन्द्रियद्रव्यगुणस्वभावः कालः क्रतुः सत्यमृतं च धर्मः त्वय्यक्षरं यत्त्रिवृदामनन्ति अग्निर्मुख

0: Om Namah Shivaya. You're listening to Shaivam.org radios. 24/7 spiritual channels from Shaivam.org. Om Namah Shivaya.
1: Dear listeners of Shaivam.org, the following is Gangadhara Ashtakam, presented by Dr. M. Gokulakrishna Iyer.
2: Maulav Ganga Shashankav, Karacharanatale Shitalanga Bhujangaha, Vame Bhage Dayardra, Himagiritanaya Chandanam Sarvagatre, Itham Shitam Prabhutam, Tavakanakasabha Nathavodham Kvashaktihi, Chitte Nirveda Tapte, Yadi Bhavati Nate Nityavaso Madhiye, Gangam Vari Manohari Murari Charanachyutam, Tripurari Shirashchari Papahari Punatumam, Vidya Vitaranashilam, Vidyadhisham Virinchi Harivandyam, Vishwadhika Vibudhedyam, Vijayopasyam Vinaumi Vishakantham, Shrimat Kshiratarangini Tatagate, Punye Virinchev Pure, Nityam Sannihitam Kilakalayitum, Kshirabhishekadaram, Shrigarutmata Vallika Sahacharam, Marge Sahayam Drinam, Shrimat Dikshita Vipradaivatavaram, Sanchintaye Shankaram, Shrimad Appaya Dikshitendra Rachitasya, Gangadharashtakasya, Prathamashlokaha. Shlokesmin Samudramathana Samaye, Halahala Visharaja Prasarana Rupam, Artimapadhyamananam Brahmadidevanam, Artihantaram, Tadvishashinam, Bhagavantam, Nilakantham Stuvanti, Dikshitendraha. Evam Bhavati Shlokaha. Kshiram Bhonidhi Manthanod Bhavavishat, Sandahyamanan Suran, Brahmadi Navalokya Yah Karunaya, Halahalakhyam Visham, Nishankam Nijalilaya Kabalayan, Lokan Rarakshadarat, Artatrana Parayanasya Bhagavan, Gangadharome Gatihi, Iti. Anvayaha Evam Bhavati, Kshiram Bhonidhi Manthanod Bhavavishat, Sandahyamanan, Brahmadin Suran, Karunaya Avalokya, Yaha, Halahalakhyam Visham, Nishankam Kabalayan, Nija Lilaya, Lokan Adarata Raraksha, Saha, Artatrana Parayanaha, Bhagavan Gangadharaha, Megatihi, Iti. Shlokespin Prayuktaha, Ekaikopi Shabdaha, Srimad Bhagavatasya, Ashtamaskandhasya, Saptamadhyayasya, Katipaya Shlokanam Saraha. Srimad Bhagavatasya, Ashtamaskandhasya, Saptamadhyaye Pratipaditam, Samudramathana Samaye, Halahala Visharaja Prasaranavrittantam Sangrinhanti. Yaha, Halahalakhyam Visham Kabalayan, Nijalilaya, Lokan, Adaratu Raraksha, Saha, Artatrana Parayanaha Bhagavan Gangadharaha Megatihi Iti. Yaha Arakshyamananam Sharanyaha Halahalakhyam Visham Kshirabdhehe Surabhyadina Mavirbhavat Purva Mavirbhutam Yadravyam Tat Kabalayan Asgena Grinhan Nijalilaya Atmiyena Vilasena Lokan Pranaparipsuna Sakaladeva Suradin Adarat Yatnat Raraksha Sahabhutabhavanaha Artatrana Parayanaha Bhagavan Gangadharaha Megatihi Tatra Garalabhakshane Hetumahu Kshiram Bhonidhi Manthanod Bhavavishat Sandahyamanan Brahmadin Suran Karunaya Avalokya Iti Kshiram Bhonidhi Manthanod Bhavavishat Ugravegat Garat Sandahyamanan Brisham Bhitanityarthaha Brahmadin Brahmavishnvadin Suran Devan Karunaya तद्दुःख प्रहाणेच्छया अवलोक्य शरणागतांस्तान् दृष्ट्वा इत्यर्थः। कथं तत् उग्रवेगम् असह्यं च विषं भगवान् कबलयामास इत्याहुः निःशङ्कम् इति। शङ्का त्रासः, तस्याः अभावः निःशङ्का। निःशङ्कम् इति क्रियाविशेषणमव्ययम्। इयं च कथा एवं कथ्यते श्रीमद्भागवते षष्ठे चाक्षुषे मन्वन्तरे देवसम्भूत्यां वैराजस्य पुत्रत्वेन भगवान् नारायणः अजितरूपेण अवततार। समुद्रमथनसमये कूर्मावतारेण मन्दरं स्वपृष्ठे धृत्वा देवासुरसाहाय्यं चक्रे, तत्रैव पुनरपि अजितावतारेण स्वपाणिभ्यां क्षीराब्धिं मथित्वा साहाय्यं चक्रे। अमृतार्थं देवासुरैः समुद्रमथनस्य हेतुं पृष्टे सति परीक्षिता राज्ञा तत्कथां वक्तुमारेभे शुकब्रह्म। अमृतावाप्त्यर्थं समुद्रं मथनद्भिरपि देवासुरश्रेष्ठैः न तस्मादमृतं जज्ञे, तस्मात् भगवान् अजितः स्वयं तं मथितुमारेभे इत्युक्तम्। मथ्यमानात् तथा सिन्धोः देवासुरवरूथपैः यदा सुधा न जायेत निर्ममन्थाजितस्वयं मेघश्यामः कनकपरिधिः कर्णविद्योत विद्युत् मूर्ध्नि भ्राजद्विलुलितकचस्रग्धरो रक्तनेत्रः जैत्रैर्दोर्भिः जगदभयदैर्दन्दशूकं गृहीत्वा मथनन्मथना प्रतिगिरिरिवा शोभताथो धृताद्रिः इति। अजितमथनादेव समुद्रात् द्रव्यततिर्जज्ञे, आदौ हालाहलाख्यं विषं जज्ञे इत्याह। निर्मथ्यमानादुदधेरभूद्विषं महोल्बणं हालहलाह्वमग्रतः सम्भ्रान्तमेनोन्मकराहिकच्छपात् तिमिद्विपग्राहतिमिङ्गिलाकुलात् तदुग्रवेगं दिशि दिश्युपर्यधः विसर्पदुत्सर्पदसह्यवीर्यम् इति। अतिभीषणं तं विषराजं सोढुमक्षमाः देवादयः किं चक्रुः इत्युच्यते। तदुग्रवेगं दिशि दिश्युपर्यधः विसर्पदुत्सर्पदसह्यवीर्यं भीताः प्रजा दुद्रुवुरङ्गसेश्वराः अरक्ष्यमाणाः शरणं सदाशिवम् इति। ननु विष्णुवतारभूतस्य भगवतः अजितस्य साहाय्ये सत्यपि तेन हरिणा अरक्ष्यमाणाः देवादयः किमिति सदाशिवं प्रति दुद्रुवुः। गर्भक्षणे तस्यैव इतरासाध्यकर्मकरत्वात् अयमेव व्यासाचार्याणामाशयः ब्रह्मतर्कस्तवे प्रतिपादितः श्रीमदप्पय्यदीक्षितेन्द्रैः। गङ्गाधृता न भवता शिवपावनीति नास्वादितो मधुर इत्यपि कालकूटः संरक्षणाय जगतां करुणातिरेकात् कर्मद्वयं कलितमेतदनन्यसाध्यम् इत्यनेन श्लोकेन। अत्र मध्वाचार्यादिभिर्वैष्णवाचार्यैः रुद्रस्य यशसोऽर्थाय स्वयं विष्णुर्विषं प्रभुः न सञ्जहरे समर्थोऽपि वायुं चोचे प्रशान्तये इत्याद्युक्तं वचनजातम् अपास्तम्। भगवतो नारायणस्य अचिन्त्याद्भुतगुणमहिमविभूतिवैभवनिरूपणपरे श्रीमद्भागवते प्रबन्धे परब्रह्मकोटिभूतः सदाशिवोऽपि स्तुतः इति स्फुटमेव। वायुं चोचे प्रशान्तये इति कालकूटभक्षणादपि शिवस्य सुखितत्वे वायुदेवसहायत्वोपन्यासः क्वचिदपि न पुराणेषु श्रुतः। कालकूटभक्षणसमर्थत्वे तद्भक्षणादपि सुखितत्वे च हेतुः शिवस्य पराक्रमः इत्येव व्यासाचार्याणाम् उक्तिः। तत्र वायुदेवसहायत्वकथनं व्यासाचार्यैः नोक्तम् इति निश्चप्रचमेव। श्रीवैष्णवाचार्याः अपि स्वग्रन्थेषु क्वचिदपि वायुना विशासनं न प्रोचुः, अपि तु सदाशिवात् पूर्वं विष्णुना हालाहलविशासनं तदवशिष्टबिन्दुमात्रस्यैव विषस्य ಶಿವೇನಾಸ್ವಾದನಂ ತಸ್ಮಾತ್ ಸದಾಶಿವಾದ್ ವಿಷ್ಣೋರುತ್ತಮತ್ವಂ ಚ ಪ್ರತಿಪಾದಯಂತಿ ಕೇಚಿ ಶ್ರೀವೈಷ್ಣವಾಚಾರ್ಯಾಃ. ಅತ್ರ ಸೇಶ್ವರಾಃ ಇತಿ ಪದಂ ಸಹೇಂದ್ರಾಃ ಇತಿ ವ್ಯಾಖ್ಯಾತಂ ಸತ್ಯಧರ್ಮತೀರ್ಥೈಃ ತದಪ್ಯಪಾಸ್ತಂ. ಅತ್ರ ಈಶ್ವರಶಬ್ದಃ ವಿಷ್ಣುವತಾರಭೂತಂ ಭಗವಂತಂ ಅಜಿತಂ ದ್ಯೋತಯತೀತಿ ಭಾಗವತವಚನಾತ್ ವಾಯುಪುರಾಣವಚನಾಚ್ಚ ಸ್ಪಷ್ಟಂ. ವಾಯುಪುರಾಣಸ್ಯ ಚತುಃಪಂಚಾಶೇ ಧ್ಯಾಯೇ ಬ್ರಹ್ಮಾಂಡಂ ಪ್ರತಿ ದೇವಾದೀನಾಂ ವಚನ. ವಿಷೇಣೋತ್ತಿಷ್ಠಮಾನೇನ ಕಾಲಾನಲ ಸಮತ್ವಿಷ ನಿರ್ದಗ್ಧೋ ರಕ್ತಗೌರಾಂಗಃ ಕೃತಃ ಕೃಷ್ಣೋ ಜನಾರ್ದನಃ ದೃಷ್ಟ್ವಾ ತಂ ರಕ್ತಗೌರಾಂಗಂ ಕೃತಂ ಕೃಷ್ಣಂ ಜನಾರ್ದನಂ ಭೀತಾಃ ಸರ್ವೇ ವಯಂ ದೇವಾಃ ತ್ವಾಮೇವ ಶರಣಂ ಗತಾಃ ಇತಿ. ಅತ್ರ ಕೃಷ್ಣಜನಾರ್ದನ ಪದಪ್ರಯೋಗಃ ಭಗವಂತಂ ಅಜಿತಂ ದ್ಯೋತಯತಿ. ದೇವೈಃ ಶರಣೀಕೃತಸ್ಯ ಬ್ರಹ್ಮಣಃ ತಾನ್ ಪ್ರತಿ ಪ್ರತ್ಯುಕ್ತಿಃ ತಸ್ಯ ವಿಷ್ಣುರಹಂ ಚಾಪಿ ಸರ್ವೇತೇ ಸುರಪುಂಗವಾಃ ನ ಶಕ್ನುವಂತಿ ವೈಸೋಢುಂ ವೇಗಮನ್ಯೇತು ಶಂಕರಾತ್ ಇತಿ. ಅನೇನ ವಿಧಿಹರ್ಯಾದಿಭಿರಪ್ಯಸಾಧ್ಯೇ ಕರ್ಮಣಿ ಶಿವಸ್ಯ ಸುಖವಿಧಾಯಕತ್ವಮುಕ್ತಂ. ಹಾಲಾಹಲ ವಿಷರಾಜಾಶನೆ ಸಕಲಪುರಾಣವಶಃ ಪ್ರಖ್ಯಾಪಿತಸ್ಯ ಶಿವಪ್ರಭಾವಸ್ಯ ಅನಾದೇಯಃ ವೇದವೈದಿಕದ್ರೋಹಃ ದೇವತಾದ್ರೋಹಿಶ್ಚ. ತತ್ಗರಲಭಕ್ಷಣ ಸಮರ್ಥಂ ಸದಾಶಿವಂ ನಮಶ್ಚಕ್ರುಹೋ ದೇವಾಸುರಾಃ ಇತಿ ಭಾಗವತಸ್ಯ ಅಗ್ರಿಮೇ ಶ್ಲೋಕೇ ನಿರೂಪ್ಯತೆ. ವಿಲೋಕ್ಯ ತಂ ದೇವವರಂ ತ್ರಿಲೋಕ್ಯಾಃ ಭವಾಯ ದೇವ್ಯಾಭಿಮತಂ ಮುನೀನಾಂ ಆಸೀನಮದ್ರಾವಪವರ್ಗಹೇತೋಃ ತಪೋಜುಷಾಣಂ ಸ್ತುತಿಭಿಃ ಪ್ರಣೇಮುಃ ಇತಿ. ಅಸ್ಮಿನ್ ಅಧ್ಯಾಯೇ ಪ್ರಜಾಪತಿಭಿಃ ಕೃತಾ ಶಿವಸ್ತುತಿಃ ಅವಧೇಯ. ಸಾಹಿ ಬ್ರಹ್ಮವಿಷ್ಣುಪುರೋಗಮೈಃ ದೇವಾಸುರೈಃ ಕೃತಂ ಶಿವಪ್ರಪದನಂ ದ್ಯೋತಯತಿ. ದೇವದೇವ ಮಹಾದೇವ ಭೂತಾತ್ಮನ್ ಭೂತಭಾವನ ತ್ರಾಹಿನಶರಣಾಪನ್ನಾನ್ ತ್ರೈಲೋಕ್ಯದಹನಾದ್ವಿಷಾತ್ ಇತಿ ಪ್ರಥಮಶ್ಲೋಕಃ. ಅತ್ರ ಪ್ರಜಾಃ ಶ್ರೀಪಾರ್ವತೀಪತಿಮೇವ ಹರಿಹರಯೋಃ ಅಭೇದವಿಷಯೇ ಸಂಶಯವಿಪರ್ಯಯಜನನಾರ್ಥಂ ಸಂಕಲಯ್ಯಸ್ತುವಂತಿ ಇತ್ಯೇವ ಅಸ್ಮಾಕಂ ಮತಂ. ತ್ವಚ್ಛರಣಾಪನ್ನಾನ್ ತ್ರೈಲೋಕ್ಯದಹನಾದ್ವಿಷಾತ್ ತ್ರಾಹಿ ಇತಿ ನಿಷ್ಕಲಂ ನಿಷ್ಕ್ರಿಯಂ ಶಾಂತಂ ನಿರವದ್ಯಂ ನಿರಂಜನಂ ಇತ್ಯಾದಿ ಶ್ರುತಿಸ್ಮೃತಿ ಸಂದೋಹ ಸಂಪ್ರತಿಪನ್ನಸ್ಯ ನಿರಸ್ತಕರ್ತೃಕರ್ಮಾದಿ ಭೇದ ಪ್ರಪಂಚಸ್ಯ ಅಖಿಲವಾಂಗ್ಮನಸ ಪಥಾತೀತಸ್ಯ ಸ್ತುತಿಗೋಚರೀಕರ್ತುಮಶಕ್ಯಸ್ಯ ನಿರ್ಗುಣಸ್ಯ ಶಿವತತ್ವಸ್ಯ ಪರಮಶಿವಶಬ್ದಿತಂ ಸಗುಣಂ ರೂಪಂ ಸ್ತುತೇರಸ್ಯಾಃ ವಿಷಯಃ. ತತ್ರ ತತ್ರ ಸ್ತುತಿಪದೈಃ ಹರಿರೇವತು ತದ್ಗತಃ ಸ್ತೂಯತೇತೋ ಯುಕ್ತಮೇವ ಗುಣಾಧಿಕ್ಯ ವಚೋಪಿತೋ ಇತಿ ಮಧ್ವಾಚಾರ್ಯೈಃ ಪ್ರಕಟಿತಃ ಆಶಯಃ ಅತ್ಯಂತಾಸಂಗತಃ. ದೇವತೈಕಾಮುದ್ದಿಶ್ಯ ಕೃತಾಂ ಸ್ತುತೌ ಸೈವದೇವತಾಸ್ತುತ. ಪ್ರಜಾಪತಿಭಿಃ ಕೃತಯಾ ಸ್ತುತ್ಯಾ ತುಷ್ಟಸ್ಯ ಶಿವಸ್ಯ ಪ್ರತಿಕ್ರಿಯಾಮಾಹ ಭಗವಾನ್ ಶ್ರೀಶುಕಃ ತದ್ವೀಕ್ಷ್ಯ ವ್ಯಸನಂ ತಾಸಾಂ ಕೃಪಯಾ ಭಿಷಪೀಡಿತಃ ಸರ್ವಭೂತ ಸುಹೃದ್ದೇವಃ ಇದಮಾಹ ಸತೀಂ ಪ್ರಿಯಾಂ ಅಹೋಬತ ಭವಾನ್ಯೇತತ್ ಪ್ರಜಾನಾಂ ಪಶ್ಯ ವೈಶಸಂ ಕ್ಷೀರೋದಮಥನೋದ್ಭೂತಾತ್ ಕಾಲಕೂಟಾದುಪಸ್ಥಿತಂ ಆಸಾಂ ಪ್ರಾಣಪರೀಪ್ಸೂನಾಂ ವಿಧೇಯಮಭಯಂ ಹಿಮೇ ಏತಾವಾನ್ ಹಿ ಪ್ರಭೋರರ್ಥಃ ಯದ್ದೀನ ಪರಿಪಾಲನಂ ಇತಿ. ಅತ್ರ ಏಕಚತ್ವಾರಿಂಶ ಶ್ಲೋಕವ್ಯಾಖ್ಯಾನೆ ಸತ್ಯಧರ್ಮತೀರ್ಥೈಃ ಪದ್ಮಪುರಾಣವಚನತ್ವೇನ ಆಮ್ನಾತಾಃ ದ್ವಾದಶ ಶ್ಲೋಕಾಃ. ಸದಾಶಿವಾತ್ ಪೂರ್ವಂ ವಾಯುನಾ ಹಾಲಾಹಲ ವಿಷರಾಜಾಶನಂ ತದವಶಿಷ್ಟ ಬಿಂದು ಮಾತ್ರಸ್ಯೈವ ವಿಷಸ್ಯ ಶಿವೇನಾಸ್ವಾದನಂ ತಸ್ಮಾತ್ ಸದಾಶಿವಾತ್ ವಾಯೋರುತ್ತಮತ್ವಂ ಚ ಪ್ರತಿಪಾದಯಂತಿ. ಸರ್ವಮೇತದ್ವಚನಜಾತಂ ಪ್ರಮಾಣಮಿತಿ ವಾಚ್ಯಂ. ಪ್ರಾಚೀನ ಪದ್ಮಪುರಾಣಕೋಶೇಷು ಮಾಧ್ವೈರುದಾಹೃತ ವಚನಾನಾಂ ಅದರ್ಶನೇನ ತದ್ವಚನಾನಾಂ ಪ್ರಕ್ಷಿಪ್ತತ್ವಾತ್ ಏಷಾಂ ವಚನಾನಾಂ ಅಸ್ತಿತ್ವಶಂಕಾಕಲಂಕಿತತ್ವೇನ ನಿಶ್ಚಿತ ಪ್ರಮಾಣಾಭಾವಾಚ್ಚ. ಇತಿಹಾಸಪುರಾಣವಚನಾನಾಂ ಪ್ರತಿಪಾದ್ಯಮರ್ಥಮಾಚ್ಛಾದ್ಯ ಕಲ್ಪಿತಾರ್ಥಾಃ ಏವ ಮಧ್ವಾಚಾರ್ಯೈಃ ತದನುಯಾಯಿಭಿಶ್ಚ ತತಃ. ಏವಂ ದೇವಾದೀನನುಗ್ರಹೀತು ಕಾಮಃ ಭಗವಾಂಶ್ಚಂದ್ರಶೇಖರಃ तम हालाहलम विषराजम जघासेत्याह। ततः करतलीकृत्य व्यापिहालाहलम विषम अभक्षयन् महादेवः कृपया भूतभावनः इति। न तु मध्वाचार्य सत्यधर्मतीर्थोक्तरीत्या वायुभक्षणावशिष्टं विषराजं शिवः अपिबत्। अत्र नैवैतत्तात्पर्यं जग्धं तद्विषं भूषणत्वेन तद्गल एव स्थितमित्युक्तं। तस्यापि दर्शयामास स्ववीर्यं जलकल्मषः यच्चकार गले नीलं तच्च साधोर विभूषणम् इति। भगवतः पराक्रममुद्वीक्ष्य देवाः तुष्टाः बभूवुः इत्युक्तम्। निशम्य कर्मतच्छम्भोः देवदेवस्य मीढुषः प्रजादाक्षायणी ब्रह्मा वैकुण्ठश्च शशंसिरे इति। भाषणमिदं प्रजापतिकृतायाः शिवस्तुत्याः पारायणेन समापयामि। श्री प्रजापतय ऊचुः देवदेव महादेव भूतात्मन् भूतभावन त्राहिनः शरणापन्नान् त्रैलोक्यदहनाद्विषात् त्वमेकः सर्वजगतः ईश्वरो बन्धमोक्षयोः तं त्वामर्चन्ति कुशलाः प्रपन्नार्तिहरं गुरुम् गुणमय्यास्वशक्त्यास्य सर्गस्थित्यप्यह्यान् विभो धत्से यदा स्वदृग्भूमन् ब्रह्मविष्णुशिवाभिधाम् त्वं ब्रह्मपरमं गुह्यं सदसद्भावभावनं नानाशक्तिभिराभातः त्वमात्मा जगदीश्वरः त्वं शब्दयो निर्जगदधिरात्मा प्राणेन्द्रियद्रव्यगुणस्वभावः कालः क्रतुः सत्यमृतं च धर्मः त्वय्यक्षरं यत्त्रिवृदामनन्ति अग्निर्मुख